तो संगीत भजो दिखन भजो संगीत भजो पंढरीनाथ पांडुरंग विठ्ठल भजो पंढरीनाथ पांडुरंग विठ्ठल भजो प्रतिवासा साई देव विठ्ठल भजो।